0: प्रकरी धूम्रपान मदिरामध्ये पुनरही तर भर नियंत्रण करी आज निर्णय काही जीवन रचना निसर्गा रोग वर्षपाती स्वस्थ जीवन अपनाई रेडिओ गुरुबाबा एफएमको सहकार्यको स्वास्थ्य कार्यले बर्ट्यासी गरीब मोदारी सन्देश
1: Thank you.